0: ದಿನ ಎಷ್ಟು, ಈ ಸಮಯ ಎಷ್ಟು?
1: ಪಾಡೆ ಪಾಡೆ ಕಿನಂತು ಹೇಳ ಪಕ್ಷವ ತಿಮ್ರ ಕೂಡ ಬುದ್ಧ ವ್ಯಾಪಾರ ವ್ಯವಸಾಯ ಎಷ್ಟು ಸುನಿಂತ ಐನ ವ್ಯವಸಾಯ ಕೇಳದಾಗೆ ಮನೆ
0: अब यसो विचार गर्दा प्लास्टिक कुर्सी टेबल साथै तामा पितल चरे सिलाबर स्टील का भाडा भाडा व्यवसाय गरौं कि झैं लाग्या छ। तर यो सामान लिन काठमाडौँ जाने दुःखले गर्दा त ढिक्कै लाग्छ हो मलाई त।
1: तिमीले भनेको व्यवसायका लागि सामान लिन जाने कुराको चिन्तै नगर न। दोलखामा 20 वर्ष पुरानो एक मात्र डिलर गीताश्री स्टोर चरिकोटमै छँदैछ नि, जसले 10 वर्ष वारेन्टी भएका सामान ग्यास साथै नेपालका सबैभन्दा पुरानो त्रिवेणी कम्पनी डल्फिनका 5 वर्ष वारेन्टी भएका आकर्षक मोडल का कुर्सी टेबल एसपीएल का सब प्लास्टिक का बाटा बाल्टीन लगायत भाड़ा सुफात मूल्य में उपलब्ध कराउँछ नि।
0: मेरी आमै नि गीताश्री स्टोर, यो त थापा बाजे को वर्षौं पुरानो।